ಪ್ರಸಂಗ ಗೀತೆ ಬಗ್ಗೆ ಆಕಾಶವಾಣಿ ಜಿ ಸಿಂಧಿ ಸರ್ ಸಾಯ್ ಯರ್ ಪೇಷಂಟ್ ಖಾಸ್ ಖಾಸ್ ಖಬರು ಮುಲ್ಕನ್ ಮಾಹೌಲ್ ಕೆ ಬಚಾ ಡಿಯಣ ऐं बरकरार रहंदर तरक़ी खे हथी ॾियण जे पहचान वचनबद्धता खे ॿीहर दोहिरायो आहे. नई दिल्ली ज़ोर ॾींदे चयो आहे त माहौलियाती कार्रवाई उभरंदड़ मुल्कनि जे घुर्जनि खे पूरियूं कंदड़ हुअणु घुर्जनि. भारत चयो आहे त चूंड वारी मशीन जी साख पूरे आलम भर में मशहूरु आहे, एतिरे क़दुरु जो अमरीका जे सदर डोनाल्ड ट्रम्प पिण चूंडनि जे सिरिश्ते खे साराहियो आहे. तजारत ऐं हुनर वज़ीर पीयूष गोयल भारत जापान भाईवारी खे रोशनी में आंदो आहे ऐं वधीक जापानी सीड़प जो सॾु ॾिनो आहे. तंहिंखे नींड ॾिनी आहे. भारत जी रेटिंग ऐं रिसर्च भारतीय इक़्तिसाद जे जीडीपी

आवे तुम दे भाग जगावे परचम अब्बास दा गाजी अब्बास दा सोने अब्बास दा परचम परचम अब्बास दा गाजी अब्बास दा सोने अब्बास दा परचम।

जावे पुल दे भाग जगावे परचम अब्बास दा गाजी अब्बास दा सोने अब्बास दा परचम हो परचम।

चह कर पैया झल्ला पखे पखे झल्ला पखे ते लगे ठंडी वा मौसम गर्मी दा झल्ला पखे

अजकल सोहरा साई दाता ने मुफ्ती खून थी साई आमिल अजकल सोहरा साई दाता ने मुफ्ती खून थी साई तो बिन